सानू प्यार दे भुलेखे विच पा के, सानू प्यार दे भुलेखे विच पा के, ते खौर माही किथे रह गया। सानू नहर वाले पुल ते बुला के, सानू नहर वाले पुल ते बुला के, ते खौर माही।